Vay gıcık kalksa, vay gıcık ifade. Çapçısa be konka satınam, kay topuk ne bana ve hakamını acını, şaban gıpı çap. Ad saçık ad saç, hebi saç, nanko sipi saç. Soçe soç na hovi, çe soçi lakfar, çıpe çıp na hovi. Çeylar halim tar, bukya buk nutri, çeypana pır yapar, sehensiyem parlak, ho heta ekna çalınal, kiv sıçyana hoye, kiv kade çıpte pal, hukumu zayın çalına, nanik likyanal, hukumi hovena kar, hukumna kekye can, hukumi hovenci, hukumu levriyay, Hukmi yıktım ne çakım lıktık supayım. İkna hukmi bakşiş, ik hukmi sidabı bayım. Hukmi under sabko, bahu hukmna koy. Nanek hukmi ceybu cey, tahome gehene koy. Kave kotan hove kise tan, kave koda çane nişan. Kave kukun vını yaya çay, kave kovedi yave kumbi çay. Kave kosaj kere tenkey, Kave ko çile firde, kave ko çape cise dur, kave ko veke hadra dur. Katına katina ave tot, kat kat kati kot kot kot. Tendan delen de tek pay, çıkan çıkan dur kahi kay. Hukmi hukum çılay raho, nanak vikse lipo vaho. Saça sahiba saça nay, bakya bağa pan. Ake mange ten ten, kat ne da tan, fev ki ake lakya, jitu seri pa, mahom ki bolan bolya, jit sundari piyar, amrita vela sachanam, variyaya vichar, karmi ave kapura, natri moktuar, nanike ve janiye, sapape sachyar, tapyan da chai kitanoy, ape aptanan jinsoy, Çin seviye tüm payaman, nane kavye güne de tan, kavye sınıya man rakıya bal, tüpü hızı kırlı can, gümük narın, gümük beynin, gümük rehya smay, gürüşü gü korupana, gürpür patimay, çeyo cana akınay, kena katını çay, gürak teybü çay, Sabana jiya kaya kadata, sumya visana jai, tirat nava jaitis baba, vimbane ki naikari, jaiti siritu paya veka, vinkarma ki melelai, mavi chatan javaha mani, jai ikur ki siksani, gira ki te bujai, sabana jiya kaya kadata, sumya visana jai, jaitik chari acha, Ojo suni hoy, nava kandavit shaniye, na chalisabakoy, changanara kaike, chas kira chaglai, chaitis narana avi, tavatna pucheke, kitandar kitkor, dosi dostare, narag nirgun gunkre, gunvantia gunde, teya koy na suji, chaitis gun koy kare, suniye sit pesa nan, Suniye dar davla kaş, suniye diplo pata, suniye puana sakke ka, nanak pagta sarav gaz, suniye duk paka nas, suniye ishir barma in, suniye muk salan man, suniye jog jugatam de, suniye shatsa timurat ve, nanak pagta sarav gaz, suniye duk paka nas, suniye satsan tokyan, Suniye atsak kaysnan, suniye para para pavleman, suniye lage seheştiyan, nanak baktas, sarav gaz, suniye duk pakkanas, suniye saragan akika, suniye şek pir padişa, suniye ande pavlela, ho suniye hato ve eskavu, nanak baktas, sarav gaz, suniye duk pakkanas, maniki gad kehina jay, Jacob kahe pachapachitai, kaga kalam nalakanar,
Mani ka be karam bi char, elsa namana janoi, jeko man chane man koi, mani sara hove man bun, mani sago bamaki sad, mani moi chotana kai, mani chamke satana chai, elsa nam naran janoi, jeko man chane man koi, mani mara takana pai, mani patsio paga chai, mani magana chale pan, Mani dharam seti samban, asanam naranchan hoi, jeko manchan nemer koi, mani pave moktuar, mani pavan esada, mani tane tane gursik, mani nanik pavan abik, asanam naranchan hoi, jeko manchan nemer koi, panchavan, panchavan, panche pave dogeman, panche soi dharanchan, Pancha cargo lictian, Jaco can crevi char, Carte ke carne nang is mar, Dol danum di acapur, Santo tapra kiachin soup, Jaco bucheo vesachiar, Double a pocket a bar, Dortio pareho, Just a bar to lack of enjoy, Ji jatunga kin nam, Sabana lickia buri kalam, Eho lick lickachan in koi, Leka likya keta hoi, keta tan swale o rib, keti da chine kong tun, kita vasao eko kaval, tis de hoi lakhtariya, kuja kamang ka havi char, varian chava ekvar, chotr bave saibulikar, tu sada salama nirankar, asank jump asank bal, asank puja asank taptal, Sant Grant Mukvipa, a Sant Job Man Rahil Das, Sant Bhagakugyan Vichar, Sant Satya Santartar, Sant Suran Mabaksar, Sant Monlim Laitar, Gudra Karan Kaha Vichar, Varyana Java Ekvar, Jyotribhavi Saibhikar, Tulsadasalam and Nilankar, a Sant Murakan Kaur, a Sant Choram Kaur, A sankamaka jai jar, sankavad hati kamai, sankapapi papka jai, sankriyar kare virai, a sankamalaj mobakai, a sank nirutsu karibar, nanakanich kahavi char, varina java ekvar, chotur bhavi saibulikar, tu sadasalamat nirankar, a sankanava sankatav, A gama gama sankalo, a sanka hisibahoi, a krinam a krisala, a krikyan gikunga, a kri likam bolan ban, a krasus and jovakan, jene liki tisuna, jifimai tip tipai, jeta kita tetana, vina vina ikota, kuta kavanka vichar, bariana java ekavar, Jyotirbhavi Saibhukar, Tulsadasalamat Nirankar, Bariya Pirtande Pani Dote Udruske, Mulpliti Kapurhoi, Te Sabunleya Odoi, Bariya Mapapake Sang, Hodam Pena Vekenang, Bani Papi Akanai, Kurka Karna Likle Jahum, Ape Bija Pekal, Nana Kukmi Ava Jahum, Tira tap de adatan, Jacob pavitokaman, Sunya mariaman kitabal, Antuka tira mona, Subkun tiri minai koi, Bingun kite baganoi, Swasta pani banmal, Satsuhan sadaman chal, Kam suvela bagakama, Kam titakavana bar, Kam sriti ma kavan, Jirhoa kar, Vela paya panitij. Jehovah leg puran, wagan payo kadia, chilikan leg puran, tirfana jogi jane, rup mahal na koi, chakarta siti kosache, ape jane soi, gilkaraka kilsalai, gilvin nikujana, nana kagan sakawake, iktu iksiana, vadasai vadinai, gita jakohove, nana chiko apu jane, Ake gyana soy, patala patala kakasa gas, or kor patake, bekane pat, sejitare ken kateba,
as look at that, let go of Telukia, let go of Nas, Narukvadakia, Apechania. Salahi Salai, Etisurinapaya, Nariateva, Pavesman and Janahem, Smansha Sutangira Seti Maldan, Kiritu Nahovni, Jetismanona Visre, Antana Sipti Ken, Antana Karne Den, Antana Bacon Sinana, Antana Chape Kiaman Man, Antana Chape Kita Kar, Antana Chape Paravan, Ant Karnakate Bilai, Taki Antana Pai Jai, Eo Atna Chani Koi, Bonte Kaya Bodoi, Wondersaya Buchanta, Uche Uparuchana, Everucha Ove Koi, Tisucheko Jani Soi, Javarab Chane Apa Nanak Nadri Karmi Dad, Bonte Kalamikyana Jai, Wadra Dratta Tilnat Mai, Keti mange jorapa, keti ankarat nehivi cha, keti kaptu teve kai, keti lele mukripai, keti murukai kai, keti aduk buksun man, ebi da tui da ta, ban kumasi bane hoi, hoarakna satke koi, cheko kai kakampai, o chane che tiamai kai, ape chane apinte, Ake sebi keke, jisno bakshe sivitsala, nani parashai parasham. Amo kurna mo bapa, namo bapa ni amo benda, mula ve mule chai, amo baya mula samai, amo dana mo modiban, amo tul namo pavan, amo bakshi shimo nishan, amo karma mo vanman, amlo mo lakyana chai, Aka krelem lai, ake ve papuran, ake pare kare vakyan, ake ban me ake yin, ake gopi te gobin, ake ishir ake sit, ake kete kite bud, ake tana vake dev, ake surna munchan se, kete ake akan pahe, kete keke urtu chahe, ete kite hor kare, Takna sake keke, Chaber bave temeroi, Nanak jane such a soi, Cheko ake bovigar, Talikia sirga varagava, Soder kea, soger kea, jibbe, Serus male, Vaji nani nekasanka, Keti vavana hani, Keti ragprisio kehan, Keti kavana hani, Kave tudnopan paneva center, Kave lachandan duani, Kave chikabalik jani, Liklik danavi chani, Kave ishir barman demi, Swan sadasavani, Kave yandan dansan bente, Deva tandan nali, Kave sit samadhi yandar, Kave sabi chani, Kave sati, Kave jati sati santoki, Kave vyakrani, Kave pandar pananakisur, Chukchu Vela Nali, Kave Mohani Aman Mohan, Sukha Majpayali, Kave Nratri Pai Thiri, Atsatirit Nali, Kave Chod Mahabhusura, Kave Kani Chani, Kave Kanmandover Banda, Kakarake Dani, Se to no Kave Jotra Bhavan, Rati Teni Bhagarasali, Orke Tinkavan, Se me chitanavan nani kya bichani, soy soy sada sacha saiba, sacha sachi nai, heavy hosi jana jasi, rachana genra chai, rangi rangi bati karkar jinsi maya, genra pai karakar veke ki dapana, chitis divani ai, jotis bave soy kwasi, hugamna karna chai, sopana shah sahabana sai, Nanakrihan Rajai, Munda Santok Sarapanajoli, Tianki Karabibun, Kinte Ka Kuari Kaya Chukatanda Pratit, Ai Panti Sagal Chamati, Manji Tejagji, Ade Sisirdes, Adanila Nanana Chichu Ekoves, Bugakyan Deabandaran, Karakaravajem Nad,
अपना नाथी सब जाके रचे राम रसान संजोवी जग जोय खर चुलावे लेखे आवे बाग हदेश ठेसे हदेश हर नील नार ना चिंचु एको वेश एक माय जुगत्याय तेन चले प्रवान एक संसारे एक भंडारे एक लाई थी पान चिथिस पावे तिव चलावे चिव हो वे फुरमान ओ वे के ओ न नर नावे ओते ओ वदान अधेश सिसे अधेश आर नील नार ना चिंचु एको वेश आसन लोय लोय भंडार चौकिच पाय सोय कंवार कर कर वे के सिर जनहान नानक सचे की सचे कार अधेश सिसे अधेश आर नील नार ना चुचु एको वेश एक तुझी बो लखो है लखो वे लख फीस लख लख केरा आखिया एक नाम जगदीश एक फ्राई पप वरिया छोड़िया हुए खीस सुंगला आकाश की किताए रिस नानक नदरी पाए कुरे कुरे थीस आख न जो छुपे न जो जन मंगन दे न जो जन जीवन मन न जो जन राज मोमन सो जन सुति ज्ञान विचार जन जुगति तुत संसार च सत्य कवे के सोय नानक तम निज न कोय राति रति तिथि वार परम पानी अग्नि पंता तिस्वी स्टार्टी तब प्रकी नरम सा तिस्वी ची जगत के रंग तिंके नाम ने कनन कर्मी कर्मी होय विचार सचा सचा रबार तिते सोवन पंच पवन नद्री कनन पवे निशान कच खाए ओते पाए नानक के या जापे चाए धर्म कंका एयो धर्म ज्ञान कंका को कर्म खेते पवन पनि वसंत खेते का महेश खेते बार में कर कर हेम रूप रंग के वेश खेते करम भूमि में खेते खेते रूप देश खेते यन संत खेते खेते मंडल देश खेते शिव बुना खेते खेते देवी वेश खेते देव दानव खेते खेते रत्न सुमन खेती खानी खेती अंबानी खेती पातन खेती सुची सेव खेती नानक अंत नन ज्ञान खन में ज्ञान प्रशान ठिते नार भनो खन्नान सर्व खन की बानी रूप ठिते कर खनिय बोत नूप ठाकि अगला खतिया न जाए जय को कह पचे पचता ठिते खनिय सर मत मन बुद ठिते खनिय सदा सदा की सर करुम खन की बानी जोर ठिते हो न कोई हो ठिते जोर महाबल सोर ठिमे राम रे क्या बपुर ठिते सीतो सीतो में हम माहे ठाके रूप न कथने जाए नाम रे न ठाके जाए जिनके राम वसे मन माहे ठिते भगव से के लो करिये नाम सच्चा मन सोए सच खान वसे निरंकार कर कर वेके नर न हो तिते कन मंडव बन जे को कते त अंत न अन तिते लो लो आकार जे जे हकम तवे तुकार वेके विक्से कर विचार नान कतन कर सार चार पहार दिन सुनियार हेरन मद फेर अत्यार बो कला गम दबता बंद बाव अमृत ता करिय शब्द सच्ची चक्सा जिनको नरक नम तिंकार नानक नद्री नर नहा स्लोग पवन गुरु पानी पता माता धरत महान दिवस रतो दाई दाया केले सगला जगतम चंगी आया बुरी आया वचे धन मधुन कान में आपो आपने केने रखे जन चिनी नाम दियाया के मशक्त गाँव नानक ते मुख उचले के ची चिति नाम चिनी नाम दियाया के मशक्त गाँव नानक ते मुख उचले के ची चिति नाम वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।